0: അബൂബക്കർ വെള്ളയിലും സംഘവും അവതരിപ്പിച്ച മാപ്പിളപ്പാട്ടുകളാണ് ഇതുവരെ കേട്ടത്. ആകാശവാണി കോഴിക്കോട്. ഇപ്പോൾ ഹിന്ദി ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങളാണ്. ദിൽവാലെ എന്ന ചിത്രത്തിനായി കുമാർ സാനു പാടിയ ഗാനം.
1: मेरी पार्टी में रंग कैसे जमेगा जब तक तुम शेर नहीं सुनाओगे.
2: हाँ कमान अरुण, कमान कमान कमान यार, यार, यार, यार
3: क्या करूँ यार, आज कोई शेर ही नहीं बन रहा.
2: अरे ये क्या हुआ, ये तो शम्माई बुझ गई. अरे अब तो इसे खुदा ही रोशन कर सकता है भाई. अरे चेक करो यार, फिर तो नहीं गया.
1: क्या मालूम.
2: अरे भाई किसी के पास माचिस वाचिस है कि नहीं.
3: हाँ हाँ मेरे पास है. ये आंखें, ये चेहरा, ये नूर, इंसान हो या परी हो तुम, कितनी फुर्सत से बनाया होगा तुम्हें बनाने वाले ने.